0: ആകാശവാണി തിരുവനന്തപുരം ആലപ്പുഴ. ഇപ്പോൾ സമയം 5 മണി.
1: ഹേ ആകാശവാണി കാ തിരുവനന്തപുരം കേന്ദ്ര ഹേ ആയി ആപ് സുൻതേ ഹേ ഹിന്ദി പാട്ട്. അധ്യാപിക ഹേ അർച്ചന ടിആർ, ഛാത്ര ഹേ ആദിദേവ് അഭിനന്ദ് പ്രശാന്ത്.
2: नमस्ते बच्चों.
3: नमस्ते अध्यापिका जी.
2: आप आपका परिचय दीजिए.
3: मेरा नाम आदिदेव है.
4: मेरा नाम अभिनंद प्रशांत है.
2: ठीक है. आज हम एक ऐसे विषय के बारे में बात करेंगे जो हर युवा के जीवन से जुड़ा है, सपने. सपने का अर्थ क्या है आदिदेव?
3: सपना माने स्वप्न.
4: स्वप्न का अंग्रेजी अर्थ है ड्रीम.
2: बच्चों, जब सुबह सूरज निकलता है तो हमें एक नई शुरुआत का अनुभव होता है. उसी तरह हमारे जीवन में भी हमारे सपने हमें आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. अब आप सभी अपनी आंखें बंद करके सोचिए, अगर आपको अपने जीवन का कोई भी सपना पूरा करने का अवसर मिले तो आप क्या बनना चाहेंगे आदिदेव?
3: मैं एक फुटबॉलर बनना चाहूँगा.
4: मैं एक सैनिक बनना चाहूँगा.
2: ठीक है, लेकिन क्या केवल सपना देखना ही पर्याप्त है?
4: नहीं
3: नहीं अध्यापिका जी,
2: सपने को पूरा करने के लिए मेहनत और लगन की जरूरत है ना?
4: हाँ
3: अध्यापिका जी.
2: जब युवाओं के सपने केवल अपने लिए नहीं बल्कि समाज और देश के उज्जवल भविष्य के लिए होते हैं, तब उन सपनों का महत्व और भी बढ़ जाता है. आज हम NCERT मल्हार कक्षा 8 के अध्याय 10 तरुण के स्वप्न के माध्यम से जानेंगे कि युवाओं के सपने क्या है और वे अपने सपनों को साकार करके देश के भविष्य को कैसे बेहतर बना सकते हैं. आज मैं आपको एक महान स्वतंत्रता सेनानी के बारे में एक छोटा सा संगीत दूंगी. वे ऐसे नेता थे जिन्होंने देश के युवाओं में साहस, देशभक्ति और स्वतंत्रता की भावना लगाई. बच्चों, अगर कोई नेता युवाओं से कहे कि अपने देश की स्वतंत्रता के लिए अपना सर्वस्व समर्पित करने के लिए तैयार रहो, तो आपको क्या लगता है वह नेता युवाओं में कौन सी भावना जगाना चाहता होगा?
4: देशभक्ति
3: और साहस की भावना.
2: बहुत अच्छा. क्या आप जानते हैं ऐसे ओजस्वी विचारों से युवाओं को प्रेरित करने वाले महान नेता कौन थे?
4: नेताजी सुभाष चंद्र बोस.
2: ठीक है. आज के पाठ में हम नेताजी सुभाष चंद्र बोस के भाषण के माध्यम से उनके विचारों, युवाओं के प्रति उनकी अपेक्षाओं और देश के लिए उनके सपनों को समझाएंगे. क्या आदिदेव बता सकते हैं कि उनका प्रसिद्ध नारा क्या था?
3: तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा.
2: ठीक है. तो बच्चों, आइए अब हम तरुण के स्वप्न पाठ का सस्वर वाचन करते हैं और जानते हैं कि नेताजी के स्वप्न और संदेश आज के युवाओं के लिए कितने प्रेरणादायक है. पहले मैं पाठ पढ़ूंगी, आप लोग ध्यान से सुनिए, उसके बाद आप दोनों पढ़ना चाहिए.
3: हाँ अध्यापिका जी.
2: पाठ 10 तरुण के स्वप्न. लेखक से परिचय. उड़ीसा, अब उड़ीसा राज्य के कटक नगर में जन्मे सुभाष चंद्र बोस को पूरा देश नेताजी के नाम से जानता है. भारत के स्वतंत्रता संग्राम में उनका उद्देश्य स्पष्ट था, भारत को अंग्रेजी शासन से मुक्त कराना. ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष करते हुए उन्हें कई बार जेल भी जाना पड़ा. स्वतंत्रता की लड़ाई में उनकी दूरदर्शिता का पता तब चलता है जब उन्होंने आजाद हिंद फौज का नेतृत्व संभाला. सन 1857 में भारतीय सैनिकों ने स्वतंत्रता प्राप्ति के लिए जिस तरह एकजुट होकर युद्ध किया, उसके बाद सुभाष चंद्र बोस ही ऐसे महान सेनानी हुए जिन्होंने आजाद हिंद फौज के माध्यम से एकजुट होकर अंग्रेजों को चुनौती दी. उन्होंने सैनिकों को दिल्ली चलो और जय हिंद का नारा दिया. सुभाष चंद्र बोस ने भारत को स्वतंत्रता दिलाने के लिए क्रांति का ऐसा विगुल बजाया कि पूरा देश जय हिंद के नारों से गूंज उठा. उन्होंने तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा जैसा प्रेरक नारा भी दिया. सुभाष चंद्र बोस ने एक स्वाधीन राष्ट्र और आत्मनिर्भर समाज का सपना देखा. उनके जीवन के विषय में जानना भारतीय स्वतंत्रता आंदोलन के इतिहास को जानना है. द इंडियन स्ट्रगल उनकी चर्चित पुस्तक है. प्रकाशन विभाग, भारत सरकार ने नेताजी सुभाष चंद्र बोस का वांग्मय संपूर्ण लेखन प्रकाशित किया है. इस प्रकाशन में उनके उपलब्ध सभी कार्यों, पत्रों, टिप्पणियों, भाषणों आदि को सम्मिलित किया गया है. देखिए, क्या आप लोग बता सकते हैं कि नेताजी सुभाष चंद्र बोस का जन्म कब हुआ था?
4: 1897.
2: किस महीने में?
3: 23 जनवरी 1897.
2: आपका जन्म कहाँ हुआ?
3: उसका जन्म ओडिशा में हुआ.
2: ठीक है. वो किस नाम से जाने जाते थे?
4: नेताजी.
2: नेताजी. उनका कोई विशेष उद्देश्य था भारत को अंग्रेजी शासन से मुक्त कराना. ठीक है. तो नेताजी के सबसे चर्चित पुस्तक का नाम है द इंडियन स्ट्रगल. तो नेताजी के सबसे प्रसिद्ध नारा भी है, तो मुझे खून दो
3: मैं तुम्हें आजादी दूंगा।
2: ठीक है, अब मैं पाठ के पहला खंड पढ़ेगी, आप ध्यान से सुनिए। नेताजी सुभाष चंद्र बोस ऐसे स्वाधीन संपन्न समाज और राष्ट्र का सपना देखते थे जिसमें व्यक्ति सब दृष्टियों से मुक्त हो और समाज तथा राष्ट्र की सेवा में समान रूप से भागीदार बने। वे अपने उद्बोधनों में नारी मुक्ति और सभी को शिक्षा तथा समान अवसर मिलने की बात भी करते थे। अपना यह स्वप्न वे युवाओं को सौंपना चाहते थे जिससे आदर्श समाज और आदर्श राष्ट्र का रूप साकार हो सके। आइए अब हम नेताजी के उस उद्बोधन के विषय में जानते हैं जो उन्होंने मेदिनीपुर जिला युवक सम्मेलन में 29 दिसंबर 1929 को युवाओं को संबोधित करते हुए प्रकट किया था। अब आदित्य पढ़िए।
3: नेताजी सुभाष चंद्र बोस ऐसे स्वाधीन संपन्न समाज और राष्ट्र का सपना देखते थे जिसमें व्यक्ति सब दृष्टियों से मुक्त हो और समाज तथा राष्ट्र की सेवा में समान रूप से भागीदार बने। वे अपने उद्बोधनों में नारी मुक्ति और सभी को शिक्षा तथा समान अवसर मिलने की बात भी करते थे। अपना यह स्वप्न वे युवाओं को सौंपना चाहते थे जिससे आदर्श समाज और आदर्श राष्ट्र का रूप साकार हो सके। आइए अब हम नेताजी के इस उद्बोधन के विषय में जानते हैं जो उन्होंने मेदिनीपुर जिला युवक सम्मेलन में 29 दिसंबर 1929 को युवाओं को संबोधित करते हुए प्रकट किया था।
2: നമ്മളിവിടെ പഠിക്കാൻ പോകുന്നത് നേതാജി സുഭാഷ് ചന്ദ്ര ബോസിന്റെ ഒരു പ്രസംഗമാണ്, ഭാഷണം. ഉദ്ബോധനം എന്ന് പറഞ്ഞാല് പ്രസംഗം എന്നാണ് അർത്ഥം. അപ്പൊ അദ്ദേഹം 29 December 1929 യുവാക്കളെ പ്രതിനിധീകരിച്ചുകൊണ്ട് അദ്ദേഹം നടത്തിയ ഒരു പ്രസംഗത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ പഠിക്കാൻ പോകുന്നത്. ഒരു പാഠമായിട്ട് തന്നിരിക്കുന്നതാണ്. അപ്പോ അതിനകത്തുള്ള ആശയവും ഇന്ത്യയിലെ യുവാക്കളെ എന്താണ് മോട്ടിവേറ്റ് ചെയ്യുക എന്നുള്ളതാണ്. तो अब मैं पहला पृष्ठ पढ़ूंगी, आप ध्यान से सुनिए। स्वप्न तो अनेकों ने देखा, हमारे नेता स्वर्गीय देशबंधु चित्तरंजन दास ने भी एक स्वप्न देखा था। वही स्वप्न उनकी शक्ति का उत्स बना और उनके आनंद का निर्झर रहा। उनके स्वप्न के उत्तराधिकारी आज हम हैं, इसलिए हमारा भी अपना एक स्वप्न है। इसी स्वप्न की प्रेरणा से हम उठते हैं, बैठते हैं, चलते हैं, फिरते हैं और लिखते हैं, भाषण देते हैं, कामकाज करते हैं। वह स्वप्न या आदर्श क्या है? हम चाहते हैं एक नया सर्वांगीण स्वाधीन संपन्न समाज और उस पर एक स्वाधीन राष्ट्र। उस समाज में व्यक्ति सब दृष्टियों से मुक्त हो तथा समाज के दबाव से वह मरे नहीं। उस समाज में जाति भेद का स्थान नहीं हो। उस समाज में नारी मुक्त होकर समाज एवं राष्ट्र के पुरुषों की तरह समान अधिकार का उपभोग करे और समाज तथा राष्ट्र की सेवा में समान रूप से हिस्सा ले। उस समाज में अर्थ की विषमता ना हो। उस समाज में प्रत्येक व्यक्ति शिक्षा और उन्नति का समान सुअवसर पाए। जिस समाज में श्रम और कर्म की पूरी मर्यादा होगी और आलसी तथा अकर्मण्य के लिए कोई स्थान नहीं रहेगा, वह राष्ट्र किसी भी विजातीय प्रभाव से हर प्रकार से मुक्त रहेगा। जो राष्ट्र हमारे स्वदेशी समाज के यंत्र के रूप में काम करेगा, सर्वोपरि वही समाज और राष्ट्र भारतवासियों का अभाव मिटाएगा या भारतवासी के आदर्श को सार्थक बनाकर ही स्थिर नहीं होगा, बल्कि विश्व मानव के समक्ष आदर्श समाज और आदर्श राष्ट्र के रूप में गण्य होगा। मैं ऐसे समाज और ऐसे राष्ट्र का ही स्वप्न देखता रहा हूँ। यह स्वप्न मेरे समक्ष नित्य एवं अखंड सत्य है। इस सत्य की प्रतिष्ठा के लिए सब कुछ किया जा सकता है, हर प्रकार का त्याग किया जा सकता है, हर संकट को सहा जा सकता है और इस स्वप्न को सार्थक बनाने के दौरान प्राण देना भी है तो वह मरण है स्वर्ग समान। हे मेरे तरुण भाइयों, तुम्हें देने लायक मेरे पास कुछ भी नहीं है। हे सिर्फ यही स्वप्न जो हमें असीम शक्ति और अपार आनंद देता है, जो मेरे क्षुद्र जीवन को भी सार्थक बनता है। यह स्वप्न मैं तुम्हें उपहार स्वरूप देता हूँ, स्वीकार करो। सुभाष चंद्र बोस। സ്വപ്ന തോ അനേകോം നെ ദേഖ, ഇസ്കാ മത്ലബ് ക്യാ ഹോതാ ഹേ, നമ്മൾ എല്ലാവരും സ്വപ്നങ്ങൾ കാണാറുണ്ട്. ഹമാരെ നേതാ സ്വർഗീയ ദേശബന്ധു ചിത്തരഞ്ജൻ ദാസ് നെ ഏക സ്വപ്ന ദേഖാ താ, ചിത്തരഞ്ജൻ ദാസ് नेताजी सुभाष चंद्र बोस के गुरु मानते थे. उनके लिए भी एक स्वप्न था. वही स्वप्न उनकी शक्ति का उत्स बना और उनके आनंद का निर्जर रहा. ആ സ്വപ്നത്തെ കുറിച്ചാണ്, അല്ലെങ്കിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ സ്വപ്നത്തെ എങ്ങനെയാണ് നേതാജി സുഭാഷ് ചന്ദ്രബോസ് യുവാക്കളിലേക്ക് എത്തിക്കുന്നതിനെ കുറിച്ചാണ് നമ്മളിവിടെ ചർച്ച ചെയ്യാൻ പോകുന്നത്. ഉൻകെ സ്വപ്നക്ക് ഉത്തരാധികാരി ആജ് ഹം ഹെ. ഉത്തരാധികാരി എന്ന് പറഞ്ഞാൽ അതിന് ഉത്തരവാദിത്തപ്പെട്ട ആൾക്കാർ, റെസ്പോൺസിബിൾ ആയിട്ടുള്ള ആൾക്കാർ നമ്മളാണ്, അതായത് ഇന്ത്യയിലെ യുവജനങ്ങളാണ്. ഇസ്ലിയെ ഹമാരാഭി അപ്ന ഏക്ക് സ്വപ്ന ഹേ. അതുപോലെ നമ്മൾക്കും ഒരു സ്വപ്നമുണ്ട്. ഇസീ സ്വപ്നക്ക് പ്രേരണാസേ ഹം ഉത്തേ ഹേം. ആ സ്വപ്നത്തിന്റെ പ്രേരണ കൊണ്ടാണ് നമ്മൾ എഴുന്നേൽക്കുന്നതും ബൈട്ടേഹേം ഇരിക്കുന്നത്, ചൽത്തേഹേം നടക്കുന്നത്, കറങ്ങുന്നത് അല്ലെങ്കിൽ എഴുതുന്നത്, ഭാഷൻ ദേത്തേഹേം ഓർ കാംകാജ് കർത്തേഹേം. നമ്മളെ കുറിച്ച് എന്താണ് ഭാഷൻ കർണ എന്ന് വെച്ചാൽ പ്രസംഗിക്കുക എന്നാണ് അർത്ഥം. നമ്മുടെ ഓരോ പ്രവൃത്തികളും ആ സ്വപ്നം നേടുക എന്നുള്ളതിലാണ്. നമ്മുടെ സ്വപ്നം എന്ന് പറയുന്നത് സ്വാതന്ത്ര്യം നേടിയെടുക്കുക എന്നുള്ളതായിരുന്നു. വഹ സ്വപ്നീയ ആദർശിക്കാഹേ ഹം ചാത്തേഹേ ഏക് നയാ സർവാംഗീണ സ്വാധീൻ സമ്പന്ന സമാജ് ഓർ ഉസ് പർ ഏക് സ്വാധീൻ രാഷ്ട്ര. സർവാംഗീൺ എന്ന് പറഞ്ഞാല് എല്ലാ മേഖലയിലും സമഗ്രമായ. സ്വതന്ത്രതാ സമ്പന്നം എന്ന് വെച്ചാല് അതിന്റെ അർത്ഥം സ്വാതന്ത്ര്യം നിറഞ്ഞത്. സമാജ് എന്നാൽ സമൂഹം. സർവാംഗീൺ കാ മത്ലബ് ക്യാ ഹേ? എല്ലാ മേഖലയിലുമുള്ള സമഗ്രമായ. സ്വതന്ത്രതാ സമ്പന്ന
4: സ്വാതന്ത്ര്യം നിറഞ്ഞ.
2: ടീക്ക് സമാജ്
3: സമൂഹം.
2: ടീക്ക് എല്ലാ മേഖലകളിലും സ്വാതന്ത്ര്യം അനുഭവിക്കുന്ന സമഗ്രമായ സമൂഹം, അതായിരുന്നു നേതാജിയുടെ സ്വപ്നമായിരുന്നത്. ഉസ് സമാജ് മേ വ്യക്തി സബ് ദൃഷ്ടിയോംസെ മുക്ത് ഹോ തഥാ സമാജ് കെ ദബാവ് സെ വഹ് മരേ നഹീം. അങ്ങനെയുള്ളൊരു സമൂഹത്തിലെ ഒരു വ്യക്തി എന്ന് പറയുന്നത് അവർക്ക് എല്ലാ തരത്തിലുമുള്ള സ്വാതന്ത്ര്യം ഉണ്ടായിരിക്കും. അതെ, അവർക്ക് ചിന്തിക്കാനും അവരൊക്കെ എവിടെയും പോകാനും ഒക്കെ ഉള്ളൊരു സ്വാതന്ത്ര്യമുള്ള, സർവ്വവും സ്വാതന്ത്ര്യം നിറഞ്ഞ ഒരു ഭാരതത്തെയാണ് സ്വപ്നം കണ്ടിരുന്നത്. ഉസ് സമാജ് മേ ജാതിഭേദ് കാ സ്ഥാൻ നഹീം ഹോ. ജാതിഭേദം എന്ന് പറഞ്ഞാല് ജാതിയുടെയും മതത്തിന്റെയും പേരില് വേർതിരിവ് നടത്തുക, അതൊന്നുമില്ലാത്ത ഒരു സമൂഹം. ഉസ് സമാജ് മേ നാരി മുക്ത് ഹോക്കർ സമാജ് ഏവം രാഷ്ട്രക്കെ പുരുഷോം കി തറ സമാൻ അധികാർ കാ ഉപഭോഗ കരെ. ആ സമൂഹത്തില് നാരി മുക്ത് ഹോക്കർ, നാരി എന്ന് പറഞ്ഞാൽ നാരി കാ മത്ലബ് ക്യാ ഹേ? നാരി സ്ത്രീ. സ്ത്രീകൾക്ക് സർവ്വസ്വാതന്ത്ര്യം നേടണം, അല്ലെങ്കിൽ അവരും പുരുഷന്മാരെ പോലെ പുറത്തിറങ്ങി നടക്കുക, പുരുഷന്മാരെ ചെയ്യുന്ന പോലുള്ള എല്ലാ ജോലികളും ചെയ്യുക, അങ്ങനെയുള്ള സമാനമായ ഒരു രാജ്യത്തെയാണ് സ്വപ്നം കണ്ടിരുന്നത്. രാഷ്ട്രക്ക് പുരുഷോം കി തറ സമാൻ അധികാർ കാ ഉപഭോഗ കരി. ഉപഭോഗ കരി എന്ന് വെച്ചാല് നമ്മളത് ഉപയോഗിക്കാൻ സാധിക്കുക എന്നാണ് അർത്ഥം. അതായത് പുരുഷന്മാർക്കുള്ള അതേ സ്വാതന്ത്ര്യം സ്ത്രീകൾക്കും കിട്ടണം. ഉപഭോഗ കാ മത്ലബ് ഹേ?
3: ഉപയോഗിക്കാൻ പറ്റണം.
2: ഓർ സമാജ് തഥാ രാഷ്ട്രക്ക് സേവാമേ സമാൻ രൂപസേ ഹിസ്സാലേ. ഓർ സമാജ് തഥാ രാഷ്ട്രക്ക് സേവ. സമാജ് എന്ന് പറഞ്ഞാല് സമൂഹം എന്നാണ് അർത്ഥം. രാഷ്ട്രക്ക് സേവ മത്ലബ് രാജ്യത്തെ സേവിക്കുക. രാഷ്ട്രക്ക് സേവാമേ സമാൻ രൂപസേ ഹിസ്സാലേ. ഹിസ്സാലേന മീനിങ് നമ്മള് പങ്കെടുക്കുക എന്നാണ് അർത്ഥം. ഉസ് സമാജ് മേം അർത്ഥ കി വിഷമത നാഹോ. അർത്ഥ കി വിഷമത, അർത്ഥം എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാല് സാമ്പത്തികമായിട്ട് എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ് ഇവിടെ നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. സമാജ് മേ അർത്ഥ കി വിഷമത നാഹോ. ഉസ് സമാജ് മേം പ്രത്യേക വ്യക്തി ശിക്ഷ ഓർ ഉന്നതി കാ സമാൻ സുഅവസർ പായേ. അങ്ങനെയുള്ളൊരു സമൂഹത്തില് ഓരോ വ്യക്തികൾക്കും എന്തുണ്ടാവും? അവർക്ക് എഡ്യൂക്കേഷനും പിന്നെ അതുപോലെ ഉയർന്നു വരാനുള്ള തുല്യമായിട്ടുള്ള ഒരു അവകാശമാണ് ഉണ്ടാവുക. തോ ബച്ചോ അബ് മേ ഗൃഹകാരിക്കെ പ്രശ്ന തൂങ്കി ആപ് ലിഖിയേ മേരാ സ്വപ്ന വിഷയ പർ ആപ് അപ്നെ സ്വപ്നയ്ക്കെ ബാരേമേ ലിഖർ ആനാ ചാഹിയേ. ആജ് കി കക്ഷ ഹം സമാപ്ത് കർത്തേ ഹേ. ധന്യവാദ് ബച്ചോ.
3: ധന്യവാദ് അധ്യാപിക ജി.
1: അഭി തക് ആപ് സുൻ രഹേ ഥേ ഹിന്ദി പാഠ്. അധ്യാപിക ഥേ അർച്ചന ടി ആർ. ഛാത്ര ഥേ ആദിദേവ് അഭിനന്ദ് പ്രശാന്ത്. ഇസി കെ സാത്ത് ആജ് കാ ഹിന്ദി പാഠ് യഹീം സമാപ്ത് ഹോതാ ഹേ. നമസ്കാർ.